0: टेक टॉक्स
1: में प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तो दक्कम फंसे है गोते मियोती फाहिपे ऐप बिल तक अंगारा जुमला अदु फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला देंग हम हुरी हा बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी फोन फेंग गैस अदि मीडिया नेट बिलकस देख के रीलोड रास्टस नूनी डेटा पेक्विस नेगे नेंगे मी हम डिजिटल वॉलेट देने मस देबा वैरु बिल नु देखी गें लारिया वीनु ये नेंगी गें उले कर नुचे ने हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे मा फाही
0: टेक टॉक्स
3: टेक्नोलॉजी के बड़े दिखूं फनी तकुं आबदोस्तानी अलगन में गे दुवही दीरियोल में फासे हकुर मट्टका एक ही कहला ईजाद तका ए ईजाद तकं एक ही बदल तक गेन नमों टेक्टॉक्स के प्रोग्राम आय को अलगन में मिकुरमुंगे दा दातुरता निमुमकं अन्ना वारक कैबिज एहें विम अलगन में कुरुमा बाकी होई दातुरता की हिग्यामु आदि फायदा हुरी दातुरता कं हेदुमा टेक्टॉक्स के टीम मितिबी तैयार एहुं तेरिम वेस तैयार तिबेनकम उम्मीद कुरं मेदुगे दातुरुं अलगन में टेक्नोलॉजी या साइंस के गुरहां एकि दिमालुं तफात ईजातका कुंफनितकुं ईजातका गेन्नमुंदा एतके फन्नी बदलतके फेनी आदि अडवे सिविचे नमेस मेदुगे दातुर निम्माला अंबुरा अलगन मेंगे दुनिया दां दातुर फशन जेह वगतु मेवणी जेहिफा टेक्नोलॉजी या साइंस के आलीगा इंसान होदमुं अन्ना तफात कुरियरुं तका इंसानी आदका दे टेक्नोलॉजी के सबबुं अन्ना इंगिलाबी आ बदलतहुगे मालूमात तका एमएफओगे खबर त होदमा अन्ना हफ्तागवेस अलगन मेन्नाको टेक के दुनिया दातुर कुरमा तैयार वेकिन तिपेनेकमा उम्मीद कुरं हुरिहा एहुं तिरिनवेस बाजवेरी वगुत कोलका इदमुं बकिवेलं वस्सलाम अलैकुम
4: इंहा सतर से एक सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अड़ी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
5: दिवे हिराज्य के अड़ु
6: फोनी करुना
7: अनिकावस बप्पा हुट्टाली फलके लिबे हास कंदिये इतुर बमुन्ने
6: मम्मा वाहक
7: युपन लिबे हिंदु माबनुं थोले मुं एदायरु हीवे
6: जखम
8: यहा गद्दुनु कंगुले कन्नुमा
7: ರೋಯಿಫಾವಾ ಅಡಕುನ್ ಸೌದಿಯಾ ಬುನ್ಯೆ
6: ಮಿಫದ ಅಸರುಗದ ರೀತಿ ವಾಹಕತ ದಿವಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಮಿಹಾರು ಅಡೋಸ್ವಾಲೆ ಫೇನೆ ದಿವಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡುಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೊಲ್ಲವ್ವ
9: ಅಮೆರಿಕಾ ಕೆನಡಾ ಅದಿ ಮೆಕ್ಸಿಕೋಗ ಬಾಬಾ ದುನಿಯೆಗೆ ಫುಟ್ಬಾಲಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಬೊಡು ಗೀದು
10: ಟೀಮ್ ತಕ ಕುಳುಂ ತೆರೆಂಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ ಅದಿ ಮುಬಾರಾತುಗೆ ಎಮ್ಮೆ ಫೌಗೆ ಅದಾಹಮ ಕುರುಂ ತಕಾಯೆ
11: ಉರ್ಹಿಯ ಮೆಕ್ತಕೆ ಕುಳೆಂ ದಾಬತ್ ಗಾಡು ಅಳುನುಗೆ ಟೀಮ್ ಉನ್ ತಿಬೇಕುನ ಹಮೆ ವಗುತುಂಗೆ ನಿಸ್ತೆ
9: ದಿವಿಹಿ ರಾಜ್ಯೆ ಗಾದು
10: ಎಂಗಾ 741 ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇ ಅದಿ 800 ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ವೇ
12: ವರ್ಲ್ಡ್ ಕಪ್ ದೇಹಾಸ್ ಸಪ್ಪಿ
4: इंहा सतर से एक सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अड़ी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड
5: दिवे हिराज्य के अड़ू